फलं सुखमुखादमृतद्दवसान्युतं सुखमुखादमृतद्दवसान्युतं पिबत भागवतं रसमालयं।

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: Sakar Beats.
2: Sakar Beats. नमस्कार श्रोत्यांनो, शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत

करतो। श्रोतनो 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। श्रोतनो आज एक वेगळाच उत्साह आहे, कारण आज श्रोतनो आहे गोकुळाष्टमी, तेव्हा तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी या भक्तिमय वातावरणात एका भक्तिगीताने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात करूया।

शुभेच्छा। यस्य श्रोतृणां अद्य गोकुळाष्टमी आहे। या भक्तिमय वातावरणात एका भक्तिगीताने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली आहे। श्रोतृणो, या क्षणी आणखी थोडा रंग भरूया या भक्तिमय वातावरणात। परत एकदा एक भक्तिगीत याचा आस्वाद घ्या।

प्रधानमंत्री शिरी सोबत आपण आहात तर वैद्य मनोरंजनवर सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे. काही मराठी बीच सोबत मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. फोनावरून कार्यक्रम चालू ठेवूया. ऐकूया पुढचं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी माया. याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, कालच आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी केली ज्यांनी महाराष्ट्राची माती आणि इथली लोककला खऱ्या अर्थाने घराघरात आणि जगभरात पोचवली. ते म्हणजे श्रोत्यांनो महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर साबळे. श्रोत्यांनो, शाहीर साबळे यांचं नाव घेतलं की अंगावर काटा आणणारा पोवाडा, भक्तीने ओतप्रोत भरलेला गोंधळ आणि आपल्या नकळत्या ठेका धरायला लावणारी लावणी आणि कोळीगीत ठेत डोळ्यांसमोर उभं राहतं. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया शाहीर साबळे यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं आणि या गाण्याद्वारे त्यांना आदरांजली वाहूया.

सुजनो दोन आठवड्यांवर आपला सर्वात लाडका सण येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता लागली आहे. सुजनो गणपती बाप्पा मोरयाचा गजर आता लवकरच आपल्या या वातावरणात अगदी डुमडुम जाणार आहे. सुजनो सगळीकडे जोरात तयारी सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे झाकरीची तालीम जोरात चालू आहे. तेव्हा या क्षणी अशा या वातावरणात ऐकूया एक झाकरी ज्येष्ठा साकू यांच्या सुमधुर आवाजात.

सृजन पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगत आहोत आहे. अशा करतोय तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.